0: दि अरुण देवबर्मानि खरांबाय रिजाबजा ग्रिजा मंग्र तेव बान्दानो कमथिंनायखा उषा देवबर्मा
1: तिनि मोसारिक जराव चिनि खानिमारि प्रोग्राम गोसांम सेरेक सेरेक सागो छिपजावै दङै दंपुतै फानो रिजा मंखना दौजागै खनाना नै रेदु गना आसुक दंनाय दाखौ फुख संनो खा खायो जतन काहाम दंना हनै आव जोंबा बुनो नायो फायदि तिनि जों साबनि रिजा मङो नंनी बखाव मारिक लाङै मानो नायलायानो फायदि जों तिनि चिनि दाखु अरुणनि रिजा मङो खोनालायानो चिनि दाखु अरुणबा बिनि ककथायनि रिजा मङो तामनो खलांका नायलायानो हुकुमु हापिंसा बगुइ फायमानो दाखु अरुणले खरां गोदैबाय खानि मारिबो जोंनो गोजांखे छतनै दुबुओ रामानि थुमानि पाइखे हुकनि हाबारो बायाब याग्यागुल्ड कसर जागु खातर जागु हापिं सानो नहारै खातांगु खातांजा खरु स्यामानि हादुगो कुमै बासैनि करकक मलबाय हाबा सामलालाय बाजालाय कुदिलाय कासिगै सामु तांफुरु यागबाय याग कादुलाय यागबाय याग थुदायलाय सागबाग साखे खाबाग खाबाग साखे सिख्ला सिख्लि सेरेक साखे खातुग्लायमानि सिख्लानि हामा गुदुं कारिलायमानि खापांखा रलायो खाथारिलायो बासाल सेक्रेमानि जरा दुमै दुमै सिबु नावबारबाय वातै नावबारबाय बाक्सा खसगै सावैयो हापिंगो मातां सेमानि हादुगो सबाय मुं मैखोदों खाखना मुंग्रुवै जादुबाय मालायलायनानि बागैसे साग साल गुदुग मा यागुलो लाखुकसा मेचे मेचे खे वातैनि बिसिंगो बखा जादुनि दंथक जाकतिरु बखा बिसिं बिसिंगो गोबां माखकथाय ब गोमा जाकतिरु

खना तो जगनाय रसा मुंगो कमाई थानाय बखानो बुजुगै मानना सिनि ताखु अरुनि रसा मुंगो खनावै रसा मुंग बसि खना तोखनि बिसिमबो सोंनो रसा बै खनार लांखा फाइदिसिं बिनि तेकेसा रसा मुंगनि ककथायनो रगै तामु सालांना नायखानायलायनो जराले कितिङै फायो जराले गुरिउइ फायो बिनि साल जरा जरा हाइनो हाय मोजाङै फायो फिया बरफनि थानायाव अजरा नौ जरा सामानायखे दंलायमानि मोजाङै दंलायमानि जरा नौ खरकसाते खरकसानि गोजाल अङै माथांगु जरानि फेर' सेमानो नखाताल बिराला जराओ हेंग्रा गुबार मतन सुतुतै बोखानि कक खुलक सालायमानि गुबाद लामोतै बोसकां तलै मान्दार गुबार जाग्ररम तलातै साबनिरि कुतु फान्सिलि आतर बाहाय गबन्दुइ गोजा गोखोरां जाक्सुरु सुरु नखा साल थांबाय नाहार लायै कय कयखै याबिरि सेलाय माइ सेलायै माइतारां बेरायले बेरायले थांमानि अबुखुनि रग अहिसाबनि रग खरक साते खरक सान खातां गै सिमिदे